कार्यक्रम कसमय नमस्कार कोंगणीनाथ कार्यक्रमात आता आम्ही ऐकूया पहिले गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जाऊन असा प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला.

मुकले गीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना गीत जीनियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेलता देव बरे करूँ इदोल वरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम आयको नसल्यात आयकोन रावात रेडियो निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग

स्वागतचा ऐकोप्यानो कोंगनीनात कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कोंगनीनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलेंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका आसला

या गीता सवे आईची ये कार्यक्रम संपयता हूँ मुकल्या कोंगणी नाद कार्यक्रमांत मेळता देव बरे करूं येदोळ वरेक कोंगणी पदा कोंगणी नाद कार्यक्रम आयकून आसल्यात आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग

मुगच्छा ऐकोप्यानो कुम्नीनाथ कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कुम्नीनाथ कार्यक्रमात आता आमी ऐकोव्या पहिले गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका आसला

मुख लगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा आनी मेघना सल्डाना, गीत जिनियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेलता देव बरे करूँ इदोळवर एक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग